0: ला चाय का दे पुदे की बस अंजम मायंगा तेरे बस अंजम मायंगा हन चल मायंगा मिले योल मायंगा मत सुबह जा दे मायंगा मत चाय का दे मायंगा
1: उदेव नंगी खोई एव खोई नंगी आई दूर न बल्लत ने गोली पद बल्लत ने एव नंगी खोई रुसंग उखसाम बोन मनाई तपन करते और तपरूत एक करते गोल गले उस्त एक करते गोल गल बैलो एव ताल्ये गे अल दोल एव ताल्ये गे अल दोल
2: Чилюровый закон, овнинь лабутяндоня, я на няр позоне. Чилюровый закон, гаянда я за мюзе ватангодынь, поганной мюзе, чилюронинь, няр чилюронда автамбарана, поганная дынгангинь. Чанунь эмадону тэньдявы,
3: Еще короче, мы еще ем бодрым, и мы будем дышать.